0: apparently drinking right outside his house. In other news, Vande Mataram Rao is back, and this time around it's the Congress versus its own ally, the National Conference. Now, the National Conference has hit out at the Congress party and said that this is an alliance partner. The Congress can't dictate the terms as to, you know, singing the Vande Mataram is concerned. Hitting back at the National Conference, of course, is the Congress party, saying that it's an alliance partner. They should do what, you know, is being said by the Congress party and not by the RSS. The war of words has come about, and this is after the Congress has appealed to the National Conference to sing only two stanzas adopted by them since 1937, arguing that the full version sits uneasily with India's pluralist and secular ethos. And meanwhile, the BJP has slammed the Congress and stated that it has not been totally isolated on this very issue, pointing out that even its allies have no objection to the full version, the all six stanzas. The BJP went a step ahead, accusing the Congress of echoing Jinnah's outlook. Let's get you some of the political reactions coming back.
1: Film festival mein Vande Mataram gaya gaya aur Umar Abdullah ji wahan par, Farooq Abdullah ji wahan par samman de rahe the. To hamara yahi manna hai ki National Conference Umar Abdullah ji India Alliance ke partner hain aur hum unse ummeed karte hain कि वो कांग्रेस के फैसले का सम्मान करेंगे, ना कि वो नागपुर के फैसले का सम्मान करेंगे।
2: अलायंस पार्टनर, अब इस मामले में अलायंस के साथ क्या ताल्लुक है कि कौन सा हिस्सा गाना है? जब कहीं किसी स्टेज के ऊपर इस पर बात होगी तो बात करेंगे। उनका अपना ट्वीट है, वो ट्वीट करने के हकदार हैं, लेकिन सवाल यह है कि कोई भी चीज़ किसी के ऊपर, अलायंस पार्टनर के ऊपर भी ठोंसी नहीं जानी चाहिए।
3: मातरम को संपूर्ण रूप से गाने के संसद द्वारा पारित नियम के बावजूद कांग्रेस पार्टी ने आज केसी वेणुगोपाल जी के द्वारा जो बात कही है उससे एक बात बहुत साफ हो गई है कि इस समय संपूर्ण वंदे मातरम को गाने में कांग्रेस पार्टी के सहयोगी दलों को भी अब कोई आपत्ति नहीं है। यहां तक कि एनसीपी और नेशनल कॉन्फ्रेंस तक के नेता इसके संपूर्ण गायन में सम्मिलित हो रहे हैं, मगर कांग्रेस इसके बावजूद यह आपत्ति कर रही है। अर्थात इससे एक विषय साफ हो गया है कि कांग्रेस 21वीं सदी की मुस्लिम लीग बन गई है।
4: कश्मीर से किसी पॉलिटिकल पार्टी को परेशानी नहीं, कश्मीर से किसी नेता ने, हालांकि कश्मीर से किसी अलगाववादी तत्व ने भी इसका विरोध नहीं किया, लेकिन एक बात जो समझ नहीं आती, जो गले से नहीं उतरती, भारतीय राष्ट्रीय कांग्रेस और उनके महामंत्री संगठन केसी वेणुगोपाल जी ने एक लंबा चौड़ा ट्वीट करके उमर अब्दुल्ला को एक नई नसीहत और कोलिशन धर्मा, इंडिया ब्लॉक का कोलिशन धर्मा की निभाने की बात की है। मुझे समझ नहीं आता कांग्रेस को आपत्ति क्या, परेशानी क्या है आपको देश के प्यार में।
5: मिस्टर केसी वेणुगोपाल्स प्रेजुडिस रिमार्क्स अबाउट आवर नेशनल सॉन्ग वंदे मातरम ओनली एकोस अ जिन्ना लाइक बिगेटेड कम्युनल आउटलुक that has plagued the Congress party. Despite Parliament's recent act, the Congress party continues to disrespect Vande Mataram by viciously opposing the singing of the original version. Rahul Gandhi speciously and in the most fake manner grandstands about smash the patriarchy, but in reality the Congress party continues to insult our national song, which symbolizes the highest expression of reverence and respect for our motherland.
6: It is shameful and surprising that instead of promoting national song and appreciating the people of Jammu and Kashmir standing up for the national song, singing the entire national song, K. Venugopal of Congress condemns the Abdullahs, people of Jammu and Kashmir, saying that they should only sing two stanzas of the national song. There can't be more disrespect to the nation than what Congress is doing today. And it somewhere sounds like Venugopal ji wants Kashmir to sing Jeeve Jeeve Pakistan. In India, if we will not sing Vande Mataram, what else will we sing?
0: Switching tracks now to Karnataka, and a minister in Karnataka has triggered a political storm after using highly derogatory language against the BJP MLA and his family. We're talking about S.S. Mallikarjun, who has, he was interacting with farmers over water supply issues when he lashed out at the Harihar BJP MLA, B.P. Harish. The minister called Harish the son of a prostitute and even told the farmer to hit the MLA with a slipper. The remarks have drawn a sharp response from Karnataka's BJP chief, who accused the minister of crossing all limits of decency. Vijendra said that power does not justify such language and said that the minister had insulted the BJP MLA's parents as well as the people of his constituency.
7: ಕಡೆ ದಾವಣಗೆರೆ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು ನಮ್ಮ ಹರಿಹರ ಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರಾಗಿರುವಂತಹ ಬಿಪಿ ಹರೀಶ್ ರವರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಅಸಂವಿಧಾನಾತ್ಮಕ ಪದಗಳನ್ನು ಬಳಸಿದ್ದಾರೆ, ಬಹಳ ಕೆಟ್ಟ ಪದಗಳನ್ನು ಬಳಸಿದ್ದಾರೆ. ತಂದೆ ತಾಯಂದ್ರನ್ನು ಕೂಡ ಬೈದಿದ್ದಾರೆ. ಇಷ್ಟೊಂದು ದೊಡ್ಡ ಕುಟುಂಬದ ಹಿನ್ನೆಲೆಯಿಂದ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥವರು ಒಬ್ಬ ಶಾಸಕರ ಬಗ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಕೆಟ್ಟದಾಗೆ ಮಾತನಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇವಲ ಹರೀಶ್ ಅವರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಪಮಾನ ಅಲ್ಲ, ಆ ಕ್ಷೇತ್ರದ ಮತದಾರರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಪಮಾನ. ಅಧಿಕಾರ ಇದೆ ಅಂತೇಳಿ ಈ ರೀತಿ ಶಾಸಕರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಮಾತನಾಡ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಏನು ಅಂತೇಳಿ ಜನ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ. ಒಬ್ಬ ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಒಬ್ಬ ಮಂತ್ರಿ ಇದ್ದೀನಿ ಅಂತೇಳಿ ಅಧಿಕಾರದ ಮದದಿಂದ
8: ಕಾಂಗ್ರೆಸ್, ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಮೈಂಡ್ ಸೆಟ್ ಆಫ್ ಎ ಕಾಂಗ್ರೆಸ್. ವೆನ್ ಎವರ್ ದ ಪೀಪಲ್ ಅಪ್ರೋಚ್ ದೆಮ್, ಫಾರ್ಮರ್ಸ್ ಅಪ್ರೋಚ್ ದೆಮ್, ವುಮೆನ್ ಅಪ್ರೋಚ್ ದೆಮ್, ದಿಸ್ ಇಸ್ ದ ಆಟಿಟ್ಯೂಡ್. ವೆದರ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಪುಲಿಂಗ್ ಎ ಲೆಗ್ ಪುಲಿಂಗ್ ಎ ಪಲ್ಲು ಆಫ್ ಎ ಲೇಡಿ, ಅಂಡ್ ವೆದರ್ ಇಟ್ ವಾಸ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಖರ್ಗೆಜಿ ವೆನ್ ದ ಫಾರ್ಮರ್ಸ್ ವೆಂಟ್ ಟು ಹಿಮ್ ಆಸ್ಕಿಂಗ್ ಫಾರ್ ಲೈಕ್ ಯು ನೋ ಐ ಹ್ಯಾವ್ ಎ ಟ್ರೌಟ್ ಸೊಸಿಯೇಷನ್, ಈ ಸೆಡ್ ಐ ಆಲ್ಸೋ ಹ್ಯಾವ್ ಎ ಟ್ರೌಟ್ ಸೊಸಿಯೇಷನ್ ಅಂಡ್ ಈ ಅಬ್ಯೂಸ್ಡ್ ಹಿಮ್. ಸಿಮಿಲರ್ಲಿ ನೌ ಆಲ್ಸೋ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಎಸ್ ಎಸ್ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಜಿ ಹ್ಯಾಸ್ ಬೀನ್ ಡೂಯಿಂಗ್ ದ ಸೇಮ್ ಥಿಂಗ್. Whether it was the Forest Wild Animal Protection Act which was violated under him, or whether it was Zameer Ahmed Khan's issue, and now BP Harish ji. And when a farmers and people go to them, they are abusing them who are rightfully going and asking for the justice for themselves. How rightful it is to use an words which are definitely objectionable, not in public life at all, we should not use. And the same person had insulted even the Dalit community past few months back, and that should also be remembered. And this is the kind of the mindset what Congress people have, whether it is Rahul Gandhi, whether it was his uncle, whether it was his grandmother, or even the other people in the Congress party have the similar mindset that they think that power is everything, and once they are in the power they can do anything. And this is the kind of an attitude the Congress party exhibits, and that is what we are questioning.
0: Deplorable language being used by those elected into power. We will keep tracking that story. For now, we're slipping into a short.
9: रंग रंग रंग रंग रंग रंगीन रंग रंगीन रे देखो कैसे भी हो तीन रंग बना रहे।